doge doge ro maru gad sunu sundar bhavar sa o bhavar sa ji o bhavar sa gan sunu sundar chadi chadi duwa baatadi chadi chadi duwa baatadi mar kade aave parta bhavar sa o bhavar sa ji o bhavar sa kade aave parta adi do sitare maar sahi no sitare pirani aavi adi do sitare pirani aavi aave hit ki ओ आवे हिच की रे मने आवे हिच की रे मने आवे जब लीली भावर सारी आवे जब लीली आदि दो चितारे मारू साहिन दो चितारे पेरनी आवे साहिन दो चितारे